प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेची आता समाप्ती होत आहे. भेटूया सकाळी 5:50. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.